അധികാരത്തെ ഗാൽവെക്കുന്നു. വെള്ളിയാഴ്ച യൂറോപ്യൻ കമ്മീഷൻ ജി അധ്യക്ഷസ്ഥാനം വരെ യൂറോപ്യ ഉദ്യോഗ ഗോൽമേജ സമ്മേളന ഖിതാബ്ക്കുണ്ട്. ഇന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ജി മുത്തഹദ് അറബ് അമീരാത് യൂറോപ്പ് യാത്ര ജോ ടപ്പോ ആയി. घरों में सहकारिता मंत्री अमित शाह चयो आए तो मशीनी सोच ए डी टेक्नोलॉजी ई मुस्तकबल की अर्थव्यवस्था का मुख्य बुनियाद हुआ. अज गुजरात के अहमदाबाद में मिलियंस माइंड्स टेक पार्क के पहरे तबके ए ग्रेनी सिटी कैंपस के इफ्तार जो उनो प्रोग्राम है. उन्होंने साहब चयो तो भारत विश्व के हर उसमंद्र खिते में अग बढ़ो है. श्री शाह बिन दिन के गुजरात दौरे से आयल है. तंहिंखां सवाइ श्री शाह गुजरात जे गांधीनगर में एनआईडी जे इंक्यूबेशन मर्कज़ जो मुहरत कयो.